आकाशवाणी अगरतला अबुन पाइथारसा मुंगसिनाय दिनैनि खाख्लायाव नक्षत्रन काहाम गोनां दंनाय जतनन फुं काहाम आं पाइथाग्रसा मुं तामै अरन बासासिनाय अबुन लोगोजों हाय हाय जयै बांग्ला पांडाव हाबलायफिनाय हेंगे निनि बागै पाइथाग्रसा पं दिनैनि पान्दानि